हे गोविंद असी किहो जे अपराधी आ, असी किहो जे आ, आप किहो जे हो। जे ता समुंद